द्रविणास्यो भूयिवायि पन्याया सामायुद्धा शो औहो वा वृत्राणि जङ्घनादौ हो वा द्रवीणा